0: दीप नारायण भगवान की जय। ओम नमो ओम ओम इज द इटर्नल
1: ओम ये नेकोनेचन है
0: ओम कार बिंदु संयुक्तम नित्य धायन्ति योगी नम ईच एंड एवरी योगी ऑल्सो दे मेक प्रणाम टू द ओम ओम कार बिंदु उसके ऊपर में बिंदु है
1: तो यस बिंदु a všichni yogini se klaní před ओम
0: vymeke ओम
1: kreslíme ओम
0: मात्रा एंड बिंदु
1: मात्रा a बिंदु
0: सो दिस इज अवर गुरुदेव ऑल गुरुदेव ऑल भगवान ऑल गॉड यू सेड आमेन व्हाट इज आमेन आमेन इज कमिंग फ्रॉम ओम
1: A vy to je všude yes. Gurudev, je to Bůh, vy říkáte Amen, ale to je to samé, co Om. To pochází z Om.
0: Allah, it is also Allah, yeah?
1: A my říkáme it's Allah.
0: It's the same také, language.
1: Je to, je to jenom jazyk, ale jenom v jazyce.
0: So, Om Namo Sri Prabhu. Sri means prosperity.
1: Sri znamená blahobyt.
0: Happiness.
1: Štěstí.
0: From the heart, always. Joy.
1: Ze radost vždy ze srdce.
0: Don't make in your heart, in your thoughts, don't be that I'm very poor, I'm not good, I'm many problems, yeah?
1: Nevnášejte si do myšlenek, do srdce nic o tom, že byste byli špatní, že jste zlí, že jste
0: Om namo Prabhu Sri Deepan Bhagavan Mahaprabhuji.
1: Deep is Bhagavan Mahaprabhuji.
0: And Mahaprabhuji is the incarnation of the Vishnu.
1: Mahaprabhuji je inkarnací Vishnu. Shiva. Shiva a Vishnu.